विचारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक भेखारी जी सब तेरे चोज विडाना तू आपे दाता आपे भुगता जी हाँ तुद

तू युग युग एको सदा सदा तू एको जी तू ने चल करता सोई तुद आपे भावै सोई वरतै जी तू आपे करह सो होई तुद आपे सृष्ट सब उपाई जी तुद आपे सिरज सब

0: नमस्तन्नर्धाते
1: नमस्तन्नर्कात्ते
0: नमस्तन्निर्धूते नमस्तन्गभूते
1: नमस्तन्निर्ताप्ये नमस्तन्गताप्ये
0: नमस्तन्कर्माणे नमस्तन्निदाने
1: नमस्तन्नगाहे नमस्तन्नबाहे
0: नमस्तन्नतर्वर्गे नमस्तन्नसर्गे
1: नमस्तन्नप्रभोगे नमस्तन्नसुयोगे
0: नमस्तन्नरङ्गे नमस्तन्नअपङ्गे।

0: प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे
1: अचल जोगे अचल भोगे
0: अचल राजे अटल साजे
1: अखल कर्म अलख कर्म
0: सर्वं दाता सर्वं ज्ञाता
1: सर्वं पाने